0: उस देशे भारतीय राजदूतः विनय कुमारः अथ संयुक्त सचिवः मयंक सिंहः अपि उपस्थितौ आस्ताम्। उपवेशने तावत् द्विपक्षीय व्यापारः, आर्थिक सहयोगः, सहैव आगामी उच्चस्तरीय शिखर सम्मेलनानि इति विषयेषु मुख्यतया चर्चा समजायत। अत्रावसरे सम्भाषमानः डॉक्टर जयशंकरः भारत रूस देशयोः सुदृढां वर्धमानां च सहभागितां प्रतिपादितवान्। सः प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः शुभकामनाः राष्ट्रपति पुतिन इत्यस्मै समर्पयत्। तस्य व्यक्तिगत सन्देशं च तस्मै निवेदितवान्। विदेशमन्त्रिणा प्रतिपादितं यत् व्यापार, ऊर्जा, उर्वरक आण्विक क्षेत्रेषु उभयोः देशयोः सहयोगः अत्यधिकं प्रवृद्धः वर्तते। सः असूचयत् यत् प्रधानमन्त्री मोदी SCO शिखर सम्मेलने राष्ट्रपतिना पुतिन इत्यनेन सह मेलनाय अथ ब्रिक शिखर सम्मेलनार्थं तस्य भारत आगमने स्वागतं कर्तुं उत्सुको वर्तते। इतः प्राक्तन दिवसे विदेशमन्त्री रूस देशस्य प्रथम उपप्रधानमन्त्रिणा डेनिस मन्तुरोव इत्यमुना सह व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, प्रौद्योगिक, सांस्कृतिक सहयोगाय भारत रूस अन्तर सर्वकारीय आयोगस्य सहाध्यक्षताम् अकरोत्। तत्र डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् भारत रूस सम्बन्धाः निरन्तरं स्वकीयां दृढताम्, अनुकूलन क्षमतां च प्रदर्शितवन्तः। विदेशमन्त्री स्वकीय रूस समकक्ष्येन सर्गेई लावरोव इत्यमुना सह अपि क्षेत्रीय वैश्विक विषयेषु विचार विनिमयं करिष्यति। भारतस्य राष्ट्रिय सुरक्षा परामर्शकः अजित डोभालः अद्य द्विदिवसीय चीन यात्रायै बेजिंग नगरं सम्प्राप्तवान्। अत्रावसरे डॉक्टर डोभालः स्वकीय चीन समकक्षेन विदेशमन्त्रिणा च वांग यी इत्यमुना सह सीमा विषये आयोज्यमानस्य द्वयोः देशयोः 25तमस्य विशेष प्रतिनिधि वार्ता सत्रस्य सहाध्यक्षतां विधास्यति। चीन विदेश मंत्रालयस्य प्रवक्ता लीन जियान अद्य वार्ताहर सम्मेलने न्यवेदयत् यत् श्री डोभालः श्री वांग इत्यसौ च सीमा विवादं समेत्य द्विपक्षीय क्षेत्रीय अथ अन्ताराष्ट्रिय सम्बन्धेषु गभीरं विचार विमर्शं करिष्यतः। 20-2000 वर्षे गलवान उपत्यकायां संघर्षानन्तरं पूर्व लद्दाख क्षेत्रे दीर्घकालिक सैन्य चिन्ता कारणात् भारत चीन सम्बन्धेषु महती कटुता समागता आसीत्, किन्तु उभौ पक्षौ सम्बन्धेषु स्थिरताम् आनेतुम् अविरतं प्रयासम् अकुरुताम्। 400-300 किलोमीटर दीर्घतमस्य भारत चीन सीमा विवादस्य समग्रावबोधाय 2000 वर्षे एषा विशेष प्रतिनिधि व्यवस्था आरब्धा। अस्मात् उपवेशनात् प्राग् भारतस्य विदेशमन्त्री शनिवासरे पुनरुक्तवान् यत् सीमा क्षेत्रेषु शान्तिः, स्थिरता च चीनदेशेन सह उत्तमाय सम्बन्धाय अनिवार्या वर्तते। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। केन्द्रीय वाणिज्योद्योग मन्त्री पीयूष गोयलः जापान देशस्य चतुर्दिवसीय प्रवासे वर्तते। तत्र व्यापार समवायम् उद्दिश्य तेन प्रोदीरितं यत् भारतं 15 ट्रिलियन डॉलर परिमितस्य GDP सम्पदः प्रतिनिधित्वं कुर्वद्भिः विविध राष्ट्रैः सह वाणिज्य वार्तां विधत्ते। अस्माकं देशस्य मुक्त व्यापार सन्धिः जगद् व्यापारस्य 75 भागं परिपूरयिष्यन्ति इति उक्तम्। भारतस्य उच्चतम न्यायालयेन झारखण्ड राज्यस्य संयुक्त नागरिक सेवा परीक्षायां संजातानां अनियमिततानां CBI दलेन निष्पक्ष विशोधनाय याचिकां स्वीकृत्य केन्द्र राज्य शासनाभ्यां सूचनापत्रं प्रेषितम्। मुख्य न्यायाधिपतेः सूर्यकान्तस्य न्यायपीठेन झारखण्ड लोक सेवा आयोगाय अपि निर्देशो प्रदत्तः। उच्च न्यायालयः पूर्वमेव പരീക്ഷാ നിരസ്തീകരണസ്യ നിർണയം സ്ഥഗിതവാൻ. ഉജ്ജയിന്യാം ശ്രാവണമാസസ്യ അന്തിമ സോമവാസരെ ഭഗവാൻ മഹാകാലഃ പഞ്ചാമൃതേന അഭിഷിക്തഃ ഭസ്മനാ ച സമലംകൃതഃ മന്ദിരദ്വാരാണി ബ്രഹ്മമുഹൂർത്തെ സാർദ്ധദ്വിവാദനെ ഉദ്ഘാടിതാനി. അദ്യ സായങ്കാലേ മന്ദിരാത് പ്രസ്ഥിത ശോഭായാത്ര രാമഘാട്ടം യാവത് യാസ്യതി. യത്ര ക്ഷിപ്രനദ്യാഃ പാവനജലേന ഭഗവതഃ ചന്ദ്രമൗലീശ്വരസ്യ വിശേഷ അർച്ചനം വിധാസ്യതേ. കേന്ദ്രീയ ഖാദ്യ പ്രസംസ്കരണ മന്ത്രി ചിരാഗ് പാസ്വാന അദ്യ നവദെഹല്യാം സമ്മേളനം സംബോധ്യ പ്രാവോചത് യത് PMFME യോജനാ മാധ്യമേന ദ്വിലക്ഷാധികേഭ്യഃ സൂക്ഷ്മ ഖാദ്യ ഉദ്യമിഭ്യഃ അഭ്യുദയഃ സാധ്യതേ. തേന പ്രകടീകൃതം യത് അസ്യാഃ യോജനായാഃ ഫലം ആസാദ്യ ദശലക്ഷ ജനാഃ സാക്ഷാത് വൃത്തിം അവാപ്നുവൻ. ഏഷാ യോജന ഉദ്യമിതാ ക്ഷേത്രേ മഹിളാനാം സഹഭാഗിതാമപി സംവർദ്ധയതി.
1: PMFME की है हमारी स्कीम, जिसके माध्यम से हम लोग यंग फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स को बढ़ावा देने का काम करते हैं, जो संभवतः अपनी छोटी प्रोड्यूस को प्रोडक्ट में बदलकर उसमें वैल्यू ऐड कर सहायता करते हैं.
0: ലഖ്നൌ നഗരെ സമനുഷ്ഠിതേ അഷ്ടാദശേ ബ്രിക്സ് അക്കാദമിക അധിവേശനെ വിദേശകാര്യം സചിവ സുധാകർ ദലേല അബ്രവീത് യത് ഭാരതസ്യ ബ്രിക്സ് അധ്യക്ഷത മാനവതാ പ്രഥമം ഇതി മൌലിക സൂത്രേ പ്രതിഷ്ഠിത വർത്തതേ. തേന പ്രകടീകൃതം യത് അയം സംഘഃ നവോന്മേഷം സഹയോഗം ച പ്രവർദ്ധയിതും യതതേ. അസ്യാഃ പ്രക്രിയായാഃ ഭാഗത്വേന രാഷ്ട്രസ്യ ത്രിംശത് നഗരേഷു ചതുഃശതാധികാനി സമ്മേളനാനി നിർവ്യൂഢാനി സന്തി. ഭാരതീയ ഋതുവിജ്ഞാനാധികാരിഭിഃ ശ്വഃ യാവത് ഛത്തീസ്ഗഢ് ബിഹാർ ഒഡീസ പ്രാന്തേഷു അതിപർജന്യസ്യ പൂർവാനുമാനം പ്രകട്യ നാരംഗവർണീയ സഞ്ചേതനാ പ്രഖ്യാപിത. അപി ച ദെഹല്യാം ഝാർഖണ്ഡെ കർണാടക കേരളയോഃ തടീയ പ്രദേശേഷു ച മധ്യമാ തീവ്രാ വാ വൃഷ്ടിഃ സംഭാവിത. ദെഹലി വിമാനപത്തനെ തു മന്ദ ദൃശ്യാത്മകത്വാത് ചതുർദശ വായുയാനാം ഗതിഃ അന്യത്ര മോചിത. യാത്രാഭിശ്ച യാത്രിഭ്യശ്ച സൂചനാ സമ്പർക്കായ ഉപദേശോ പ്രദത്തഃ. സംയുക്തരാഷ്ട്രസംഘസ്യ മരുസ്ഥലീകരണ പ്രതിരോധ പരിഷദി ഭാരതസ്യ പ്രതിനിധിത്വം കുർവൻ കേന്ദ്രീയ പര്യാവരണ മന്ത്രി ഭൂപേന്ദ്ര യാദവ പ്രാവോചത് യത് ഭൂമേഃ ഔർവര്യരക്ഷണം നതു കേവലം വ്യയം മാത്രം അപിതു ഭാവി സന്തതേഃ ജീവന ധാരണായ അത്യാവശ്യകം വർത്തതേ. ഇതി വാർത്താഃ.
2: ആകാശവാണി. ഇപ്പോൾ സമയം 6:30 മിനിറ്റ്. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.